तोट नाही तुद भगत भंडार किया गर्भ न आवे रास जियो पिंड सब तेरे पास तू मा

होए मन निर्मल वसै सच सोए साच वसै साची सबकार उत्तम करनी शब्द विचार गुर ते साची सेवा होए।

गुर मिलय तृष्णा यज्ञ बुझाय, गुर ते शांत वसै मन आय, गुर ते पवित पावन सोचो होय, गुर ते शब्द मलावा होय, बाज गुरु सब भरम पलाई, बिन नावै बहुता दुख पाई, गुरमुख होवै सो नाम त्याई, दर्शन सच्चै सच्ची पत होई, किसनो कहियै दाता एक सोई, कृपा करे शब्द मलावा होई, मिल प्रीतम साचे गुण गावा, नानक साचे साच समावा, गौड़ी गुआर री महला तीजा, सो थाओ सच मन निर्मल होए, सच निवास करे सच सोए, सच्ची बाणी जुग चारे जापै, सब किस साचा आपे आपै, कर्म होवै सत संग मलाई।

क्या देखा सूझ बूझ ना पावे, बिन नावे मन तृप्त ना आवे, जो जन्मे से रोग व्यापे, हमे माया दुख संतापे, से जन बाचे जो प्रभ राखे, सतगुर सेव अमृत रस चाखे, चल तो मन राखे अमृत चाखे, सतगुर सेव अमृत शब्द पाखे, साचे शब्द मुक्त गत पाई, नानक विचों

तेरे बिन सेवा फल किसै नाही दुख सुख भाणा तेरा होवै बिन नावै जीओ रह नाही मत विच मरण जीवन हो।

लहनो जिस मथान हा पै पावक पार परान हा निज कार तिसह थान हा हर रस रसह मान हा लाथी तिस पुखान हा नानक सहज समायो रे मना सावरी महला पंजवा हर हर हर गुणी हा जपिय सहज तुनी हा साधु रसन पनी हा।

ताम अन पावई चलै सदा रजाई अंक सुमावई सच्चा साहिब मन वसै वसया मन सोई आपे दे वडियाइयां दे टोट ना होई।

सेवा सच्ची सच रती तन मन सच्चा होए बिन साचे होर सलाहना जात है जन्म सब खोए सच खेती सच बीजना साचा वापारा अन दिन लाहा सच नाम धन भगत भरे भंडारा।

कर्म धर्म ना होए संजम, जाम ना एक पछाणी, वक्त सुहावा सदा तेरा, अमृत तेरी बाणी, हौ बलिहारी साचे नावे, राज तेरा कब हो ना जावे, राजो ता तेरा सदा निहचल, एहो कब हो ना जावे, चाकर ता तेरा सोए होवे, जोए सहज समावे, दुश्मन ता दुख ना लगे मूले, पाप नेड़ ना आवे, हौ बलिहारी सदा हुआ, एक तेरा नावे, जुगह जुगंतर भगत तुम्हारी।